यारा इहो मुंहिंजा आसरा सज्जन तू है सैन तू मैं तुझी उपर बहुमानिया जा तू अंदर ता सुखे